मनसा एक मान हा गुर स्यो नेत ध्यान हा दृढ़ संत मंत ज्ञान हा सेवा गुर चरान हा तो मिलिए गुर किरपान मेरे मना रहाओ टूटे अन प्राण हा रव्यो सर्ब थान हा लहो जम प्यान हा पायो पेड़ थान हा तो चूकी सगली सगल कान लहनो जिस्म थान हा पै पावक पार प्राण हा निज कर तिसे थान हा हर्ष रसे मान हा लाथी तिस पुखान हा नानक सहज समायो रे मना आसावरी महला पंजमा हर हर गुनी कर हा हर हर गुनी हर हर हर गुनी हा जपिए सहज तुनी हा साधु रसन पनी हा शूटन इद बुन बिद सुनी हा पाइये वड पुनी मेरे मना रहाओ खुजे जन मुनी हा सर्ब कथा प्रभ तनी हा दुलभ कल दुनी हा दुख बिनासनी हा प्रभ पूरन आसनी मेरे मना मनसो सेविये हा अलख पेविये हा तासो प्रीत कर हा बिनस न जाय मर हा गुर गुरते जान्या हा नानक मन मान्या मेरे मना आसा वरी महला पंजमा एका उठ गहो हा गुर का शब्द कहो हा आग्या सत सहो हा मने निधान लहो हा सुख समाये मेरे मना रहाओ जीवत जो मरे हा दुतर सो तरे हा सबकी रेन होए हा निरपो कहो सोए हा मिटे अंदेस्या हा संत उपदेस्या मेरे मना जिस जन नाम सुख हा तिन निकट न कदे दुख हा जो हर हर जस सुने हा सबको तिस मने हा सफल सु आया हा नानक प्रभ पाया मेरे मना आसा वरी महला पंजमा मिल हर जस गाइये हा परम पद पाइये हा उर्स जो विदे हा

लक्ष्मी अनुपात गोपत पर गुरुदा को राधे पण पाने दिन सरात नखियातर ससियर सूर ते आवे बसुद गगना गावे सगल खाणी सगल पाणी सदा सदा ते आवे सिमरत पुराण चतुर्वेद खट सहस्र जाको जा पात पत पावन भगत।

निर्भेसे नमस्तंग निर्नामे नमस्तंग निर्कामे नमस्तंग निर्ताते नमस्तंग निर्काते नमस्तंग निर्तूते नमस्तंग तूते नमस्तंग लोके नमस्तंग शोके नमस्तंग निर्तापे नमस्तंग थापे नमस्तंग तिरमाने नमस्तंग निधाने नमस्तंग गाहे नमस्तंग बाहे नमस्तंग गाहे नमस्तंग बाहे नमस्तंग त्रिवर्गे नमस्तंग असर्गे नमस्तंग प्रभोगे नमस्तंग सोजोगे नमस्तंग रंगे नमस्तंग पंगे नमस्तंग गमे नमस्तरमे नमस्तंग जलाश्रे नमस्तंग नेराश्रे नमस्तंग जाते नमस्तंग अपाते नमस्तंग अमजबे नमस्तस्त अजबे अदेसंग देशे नमस्तंग पेशे नमस्तंग निर्तामे नमस्तंग निर्वामे नमो सर्वकाले नमो सर्वद्याले नमो सर्वरूपे नमो सर्वपूपे नमो सर्वकापे नमो सर्वथापे नमो सर्वकाले नमो सर्वपाले नमस्तस्देव नमस्तंग अभेवे नमस्तंग जनमे नमस्तंग शुभमे नमो सर्वगौणे नमो सर्वपौणे

रोगे नमो सोख सोखे नमो सर्व रोगे नमो सर्व भोगे नमो सर्व जीतं नमो सर्व पीतं नमो सर्व ज्ञानं नमो परमतानं नमो सर्व मंत्रं नमो सर्व जंत्रं नमो सर्व दृश्यं नमो सर्व कृत्सं नमो सर्व रंगे त्रिपंगी अनंगे नमो जीव जीवं नमो बीज बीजे अखिद्ये अपिद्ये समस्तं प्रसिद्ये